திருக்கிறதுக்கு தக்கலாம் தின தின தா உஸ்தாத் முனீர் கா சாப் திருக்கிறதுக்கு தக்கலாம் தின தின தா கே திருக்கிறதுக்கு தா கே திருக்கிறதுக்கு தா கினான கத்தேதா धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते धा करते

0: थैंक यू सो मच। अभी आपको मैं देवदास फिल्म का गीत सुनाऊंगी। ये गीत मुझे बहुत पसंद है उस फिल्म में।
1: Tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, tagged, t